सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 16 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 7 जुलै 2026. सकाळची 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी एक निवेदन आहे का? आज म्हणजेच मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्लड कॅन्सर. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर रजत बजाज. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 किंवा 2560101 किंवा 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. एफएम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:30 झालेली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया कार्यक्रम गीत गंगा. सुरुवातीची ही रचना आशिष विलेकर यांची.

पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या आवाजात कुसुमाग्रजेंचं गीत श्रोतेहोतच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं गिरीश जोशी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जावेद अली यांच्या आवाजात सुनीता मुलकुलवार यांचं गीत.

प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची रचना श्रोते आत्ताच आपण ऐकलीत. संगीत नियोजक होते मधुकर पाठक. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आदर्श शिंदे यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची रचना. संगीत आहे अमित राज यांचं.

शुभमंगल सावधान या चित्रपटासाठी कुणाल गांजावाला आणि नेहा राजपाल यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं गीत श्रोते आताच आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सावनी रवींद्र यांच्या आवाजात राजेंद्र अत्रे यांची रचना.

या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. FM बँड 100.6 मेगाहर्ट्स पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. 9 बजने को है हमारा अगला कार्यक्रम मुंबई केंद्र से.

0: ब्लड कैंसर नॉर्मली तीन प्रकार के रहते हैं, अगर एकदम ब्रॉडली क्लासिफाई किया जाए तो। एक का नाम रहता है ल्यूकेमिया, दूसरा रहता है लिम्फोमा, तीसरा रहता है माइलोमा।
1: जी
0: ये आपको याद रखने की ज़रूरत नहीं है, बट तीनों को सविस्तरित थोड़ा समझते हैं। तो ल्यूकीमिया होता है जब बोन मैरो में कैंसर सेल रहती है। तो ल्यूकीमिया में गठाने हमको नहीं दिखती है, हीमोग्लोबिन कम होना, वाइट सेल का कम या ज़्यादा होना, प्लेटलेट कम होना, ये इसके साधारण या सामान्य लक्षण रहते हैं। अगर ऐसा कुछ भी रिपोर्ट में दिखता है तो इसकी आगे जांचें करनी पड़ती है।
1: जी
0: तो जांचों में सबसे पहली जांच रहती है एक बोन मैरो एग्जामिनेशन। कोई भी ब्लड कैंसर डायग्नोस करने के लिए ये सबसे इम्पॉर्टेंट टेस्ट रहती है। ये कोई सर्जरी नहीं है, ये एक बेड साइड प्रोसीजर है जिसको 5 मिनट लगता है जांच करने में। अगर ब्लड कैंसर का कहीं भी कुछ डाउट रहता है तो हमको ये बोन मैरो टेस्ट से पता चलता है। बोन मैरो टेस्ट में अगर हमको और डाउट लगता है या लगता है हाँ इसमें ल्यूकीमिया हो सकता है, तब आगे चल के हमको कुछ स्पेशल टेस्ट जिनको मॉलिक्यूलर टेस्ट बोलते हैं
1: जी
0: और फ्लो साइटोमेट्री, ये दो एडवांस टेस्टिंग है जो एडवांस लैब्स में और एडवांस सेंटर्स पे की जाती है। तो ये टेस्ट करके हमको कंफर्म हो जाता है कि हाँ ये ल्यूकीमिया है, और ये ल्यूकीमिया में भी 12-15 प्रकार के ल्यूकीमियाज रहते हैं।
1: अच्छा
0: तो ये सारे टेस्ट करना ज़रूरी रहता है जिससे हमको पता चलता है ये कौन से टाइप का ल्यूकीमिया है, किस म्यूटेशन या हमारे जीन्स में कहीं कुछ बदल हुआ है जिस वजह से ये ल्यूकीमिया हो रहा है क्या। और इसके बाद फिर प्रेसीजन ट्रीटमेंट के दौर में है, जिसका मतलब जिस पेशेंट में जो डायग्नोसिस आया है और जो म्यूटेशन आया है उस हिसाब से उनकी ट्रीटमेंट कर्टेल की जाती
1: हम
0: है।
1: चर्चा को आगे लेके जाएंगे, उसके पहले एक कॉल आया है। हेलो।
2: हेलो।
1: हाँ बोला
2: हाँ नमस्कार मैडम, मी काटोलवरून नरेंद्र डुजूर बोलतो।
1: बोला बोला।
2: माझा प्रश्न आहे असा मॅडम की याला ब्लड कॅन्सरला काही वयाचं बंधन आहे का, आणि ब्लड कॅन्सर होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
0: मी एक एक करून उत्तर देतो। छान प्रश्न विचारले तुम्ही दोन्ही। तो ब्लड कॅन्सर एक असं कॅन्सर आहे ज्याच्यात वयाचं बंधन नसतो, याच्यात बायमोडल एज डिस्ट्रीब्युशन म्हणजे लहानपणी 10 वर्षाच्या खाली ब्लड कॅन्सर हा अतिशय कॉमन असतो, कॉन्ट्ररी टू आपला जे बिलीफ असतो की लहान मुलांना वगैरे कॅन्सर होत नाही। ब्लड कॅन्सर त्याच्यातही अक्यूट लिम्फॉइड ल्युकीमिया नावाचा एक ब्लड कॅन्सर असतो, हा लहानपणी होणारा सर्वात कॉमन कॅन्सर आहे, म्हणजे बाळांना होणारा सर्वात कॅन्सर आहे, कॉमन कॅन्सर आहे हा। तर लहानपणी होऊ शकतो, 25 to 30 मध्ये लिम्फोमा किंवा मिडल एजेड लोकांमध्ये हॉजकिन लिम्फोमा नावाचा एक ब्लड कॅन्सर असतो, ते अतिशय कॉमन असतो। आणि एल्डरली लोकांमध्ये क्रॉनिक ल्युकीमिया म्हणजे 50 ते 70 वर्षांमध्ये क्रॉनिक ल्युकीमिया हा आजार कॉमन असतो। तो ब्लड कॅन्सरमध्ये वयाच्या बंधन नसते, नंबर वन। नंबर टू, तुम्ही काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ शकता का? अनफॉर्च्युनेटली नाही, अशी काहीच आपल्याकडे सध्या टेस्टिंग अशी अवेलेबल नाही आहे ज्याच्याकडनं आपण हे सांगू शकतो की तुम्हाला पुढे जाऊन कॅन्सरची किंवा ब्लड कॅन्सरची इन्क्रीज रिस्क आहे। फक्त जेव्हा आपल्याला लक्षणं येतात तर आपण आपल्या डॉक्टरांना दाखवतो, ब्लडमध्ये काही डाऊट आला समजा तर त्याची पुढे टेस्टिंगची गरज आहे, तर त्याला आपण न टाळता पुढचे जे टेस्टिंग आहे ते केली तर आपण लवकर त्याला डायग्नोस करून लवकर ट्रीटमेंट करू शकतो।
1: बरोबर। आणखी एक कॉल आलाय। हॅलो।
3: नमस्कार मॅडम।
1: नमस्कार।
3: नमस्कार डॉक्टर साहेब।
0: नमस्कार सर।
3: मी हंसराज बोलतो आपल्या मोदी कॉलोनी मधून।
1: हॅलो, तुम्ही जिथून बोलताय ना तिथल्या रेडिओ सेटचा आवाज कमी करा।
3: हा एक एक मिनिट।
1: हा हॅलो।
3: हा माझा प्रश्न असा आहे
1: हा
3: की ब्लड कॅन्सर म्हणजे काउन होतो आणि कशा कशामुळे होतो, कारण काय आहे,
1: कशामुळे होतो?
0: तर जसं आपण तोंडाचा कॅन्सर तंबाखूमुळे किंवा जे आपण खर्रा म्हणतो साधारण भाषेत त्याच्यामुळे होतो, किंवा लंग्सचा कॅन्सर स्मोकिंगमुळे होतो, ब्लड कॅन्सरचं असं काही एक कॉमन रिस्क फॅक्टर नाही आहे। पण काही गोष्टी अशा असतात, समजा तुम्हाला जुना काही कॅन्सर असेल ज्याच्यासाठी किमोथेरपी आणि रेडिएशन दिलेलं असेल, त्याच्यामुळे ब्लड कॅन्सरची रिस्क पुढे जाऊन वाढू शकते, नंबर वन।

0: नंबर टू, नंबर टू काही जेनेटिक रिस्क फॅक्टर्स असतात ज्याला आपण सिंड्रोम्स म्हणतो, डाऊन सिंड्रोम किंवा टर्नर सिंड्रोम, अशा काही सिंड्रोम असतात ज्याच्यात पुढे जाऊन ब्लड कॅन्सरची रिस्क वाढू शकते. पण नॉर्मली ब्लड कॅन्सर हा कोणालाही होऊ शकते आणि स्पेसिफिक रिस्क फॅक्टर्स नसतात याला.
1: बरं, आपण मगाशी त्याच्या प्रकारांविषयी बोलत होतो, ते आपण कंटिन्यू करूया.
0: तर ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा ह्या तीन कॅन्सर्स आहेत. त्याच्यातल्या जे ल्युकेमिया आहे,

0: हां सर,
1: त्याच्यातल्या जे ल्युकेमिया आहे त्या ब्लडमध्ये सर्क्युलेटिंग कॅन्सर सेल्समधून होते, तर ते आपल्याला ब्लड सॅम्पलमध्ये आणि बोन मॅरोच्या सॅम्पलमध्ये ॲडिशनल टेस्टिंग करून कन्फर्म करावं लागतं.
0: सर थोडंसं फक्त मी तुम्हाला थांबवते याच्यासाठी की जसं बायोप्सीचं सगळ्यांना माहिती आहे की त्याची टेस्ट कशी केली जाते, म्हणजे एक छोटासा टिश्यू काढून तो किंवा त्याचा एक पीस काढून, तसं हे जे आपण मघापासून बोलतो आहे की बोन मॅरोची टेस्ट केली जाते ती कशा प्रकारे केली जाते?
1: तर बोन मॅरो हे यूट्यूबवर बघून येतात पेशंट्स आजकाल खूप काही. तर बोन मॅरो एक सर्जरी नाही आहे, बोन मॅरो जे टेस्ट करतो आपण ती पण बायोप्सीसारखीच टेस्ट आहे. ते आपण त्याला काही स्पेसिफिक साईट नसतं, पण नॉर्मली आपण कमरेच्या हाडातून एक बारीक सुई टाकून जागची भूल देऊन आपण तिकडून एक सॅम्पल घेतो. काही बोन मॅरोचा लिक्विड सॅम्पल घेतो आणि एक बोन मॅरोचा छोटासा पीस घेतो.
0: सिटी गाइडेड
1: नाही, हे बेड साईड ब्लाइंडली करतो आपण, त्याला काही ऍडव्हान्स्ड सिटीची किंवा अल्ट्रासाऊंडची मशीनची गरज नसते.
0: बरं, एक कॉल आधी आलाय तो घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हां बोला.
2: हाँ गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग सर, मैं अमरजीत सिंह वरुण लश्करी बाग नागपुर से
0: जी.
2: तो सर मेरा के सिंपल एक क्वेश्चन है, जैसे ये ब्लड कैंसर में सर क्या फैमिली हिस्ट्री का भी कोई रोल प्ले होता है? मतलब और अगर पेशेंट मतलब एक बार रिकवर कर गया ट्रीटमेंट से तो क्या मतलब उसका रिकरेंस का चांस है क्या इसमें? मतलब आपका ओपिनियन सर. थैंक यू सर.
1: सर जैसा मैं सांगितलं, ब्लड कैंसर हा एक ब्लैंकेट टर्म आहे, त्याच्यात खूप काही कॅन्सर्स असतात. जसे ल्युकेमिया, ल्युकेमियामध्येही 10-12 प्रकार असतात. लिम्फोमामध्ये जवळपास 30-32 प्रकारचे लिम्फोमा असतात. आणि मल्टिपल मायलोमा, तर याच्यातले काही कॅन्सर असे आहेत मल्टिपल मायलोमासारखे जे क्युरेबल नाही आहे. ल्युकेमिया आणि लिम्फोमा आपल्याला ऐकायला खूप भीतीदायक वाटतात, पण सुदैवाने आपल्या टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे मेडिकल फील्ड की ल्युकेमिया आणि मॅक्सिमम टाईपचे लिम्फोमास हे पूर्णपणे क्युरेबल आहे. याचा अर्थ असं नाही आहे की प्रत्येक पेशंटमध्ये ल्युकेमिया आणि लिम्फोमा डायग्नॉज झाला तर प्रत्येक पेशंट क्युअर होऊन जाणार आहे असं नाही आहे. पण 70% पेशंट्समध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट केली, वेळेवर ट्रीटमेंट केली, ट्रीटमेंट त्यांनी व्यवस्थित टॉलरेट केली, तर 70% पेशंट्स जवळपास क्युअर होऊन जातात.
0: त्यांनी विचारलं होतं की याच्यात अनुवंशिकतेचा काही भाग आहे?
1: हेरिडिटरी नाही आहे, अनुवंशिक नसतात ब्लड कॅन्सर. 90% ब्लड कॅन्सर्स हेरिडिटरी नसतात, पण आपण हेरिडिटरी ब्लड डिझॉर्डर्सवर एक लाईन फक्त बोलणार मी, जे थॅलेसिमिया आणि सिकल सेल अनिमिया आपल्या भागात जे अतिशय कॉमन आहेत हे हेरिडिटरी असतात, हे प्रिव्हेंटेबल असतात. अनलाईक ब्लड कॅन्सर, याला आपण जेव्हा बाळ पोटामध्ये असतो किंवा गर्भाशयामध्ये असतो तेव्हा आपण यांना डायग्नोस करू शकतो, यांना प्रिव्हेंट करू शकतो. पण समजा हे झालं तर ब्लड कॅन्सरसारखीच, ब्लड कॅन्सरमध्ये आपण एक बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची ट्रीटमेंट करतो. थॅलिसिमिया, सिकल सेल अनिमिया हे अतिशय कॉमन अनुवांशिक ब्लडचे डिझॉर्डर्स आहेत जे बोन मॅरो ट्रान्सप्लांटनी पूर्णपणे क्युअर होतात.
0: बरं, एक कॉल आलाय. हॅलो. हॅलो. हां बोला, नाव सांगा.
3: माझं नाव भीमराव आहे.
0: बोला. प्रश्न
3: मला प्रश्न हे होता की कॅन्सरचे किती प्रकार असतात आणि मलाशयाचे कॅन्सर आणि ब्लड कॅन्सरचे दोन्ही लक्षणे एकसारखी असतात की वेगळे वेगळे असतात?
1: तर कॅन्सरचे एक्झॅक्ट किती प्रकार आहेत ते एवढं मेडिकल सायन्स डेव्हलप होतोय की प्रत्येक वर्षात आपण 2-3 नवीन प्रकारचे कॅन्सर्स किंवा हिस्टॉलॉजिक सबटाईप्स ज्याला म्हणतो ते आपण शोधत आहे. तर प्रत्येक बॉडी पार्टला कॅन्सर होऊ शकतो. ब्लड कॅन्सर आणि इतर प्रकारचे कॅन्सर्स वेगळे असतात, इतर प्रकारच्या कॅन्सर

जे स्वतःचे स्टेम सेल्स घेऊन त्यांना परत देतो आपण. पेशंटला जवळपास 3 ते 4 आठवड्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. एक स्पेशल पॉझिटिव्ह प्रेशरचा रूम असतो आणि इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट म्हणजे कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट असते ही. आणि ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यानंतर खूप काही लिम्फोमास आणि मायलोमास क्युअर होतात. ल्युकेमियामध्ये साधारणतः जे हाय रिस्क ल्युकेमियाज असतात, जसे आपण सुरुवातीला सांगितलं, काही जेनेटिक टेस्ट करावं लागतात आपल्याला. जेनेटिक टेस्टिंगमध्ये आपल्याला कळतं की हा ल्युकेमिया हाय रिस्क आहे. जे हाय रिस्क ल्युकेमियाज असतात त्याच्यात आपल्याला ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ज्याच्यात दुसऱ्या डोनरचं आपल्याला स्टेम सेल्स द्यावं लागतात पेशंटला. याला जवळपास 5 आठवड्यासाठी पेशंटला ते स्पेशल रूममध्ये राहावं लागतं. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यानंतर 50% ल्युकेमियाज क्युअर होतात. तर ज्या पेशंट किमोथेरपीला चांगलं रिस्पॉन्ड करत नाही किंवा ज्या पेशंट्सला

0: जवळपास 5 आठवड्यासाठी पेशंटला ते स्पेशल रूममध्ये राहावं लागतं आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यानंतर 50% ल्युकेमियाज क्युअर होतात. तर ज्या पेशंट किमोथेरपीला चांगलं रिस्पॉन्ड करत नाही किंवा ज्या पेशंट्सला हाय रिस्क आजार असतो त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपल्याकडे नागपूरला अवेलेबल आहे आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यानंतर पेशंटला क्युअर व्हायची शक्यता चांगली असते, नंबर वन. नंबर टू, कार टी सेल थेरपी ही एक्स्ट्रीमली मॉडर्न थेरपी आहे. 5 वर्षापासून भारतात अवेलेबल आहे ही ट्रीटमेंट. आणि कार टी सेल थेरपी काही स्पेसिफिक टाईप ऑफ ल्युकेमियासाठीच अवेलेबल आहे, त्याच्यात नॉन हॉजकिन लिम्फोमा आणि अक्यूट लिम्फॉइड ल्युकेमिया हे 2 आजार असे आहेत ज्याच्यासाठी कार टी सेल ट्रीटमेंट आहे. महागडी ट्रीटमेंट आहे पण क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे.
1: आणखी एक कॉल आलाय. हॅलो हॅलो
2: हॅलो, मी प्रणाली बोलते नागपूरवरून. माझा सरांना प्रश्न असा आहे की अप्लास्टिक अॅनिमिया आणि ब्लड कॅन्सर मध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का त्याच्या ट्रीटमेंट मध्ये, सिमटम मध्ये, ते विचारायचं होतं.
0: अप्लास्टिक अॅनिमिया एक ब्लड कॅन्सर नाही आहे पण बोन मॅरोचाच एक आजार आहे ज्याच्यात जे बोन मॅरो बनवणारे स्टेम सेल्स असतात ते व्यवस्थित काम करत नाही आणि त्याच्यातही हिमोग्लोबिन कमी होणं, व्हाईट सेल कमी होणं, प्लेटलेट्स कमी होतात आणि त्याचे वेगवेगळे सिव्हिअरिटी असतात. तर अप्लास्टिक अॅनिमिया आणि ब्लड कॅन्सर हे त्यांचं प्रेझेंटेशन किंवा पेशंटला जे लक्षणं येतात ते एक्झॅक्टली सेम असू शकतात. हिमोग्लोबिन कमी होणं, व्हाईट सेल कमी होणं, प्लेटलेट कमी होणं, हे जे सिम्पटम्स आहेत ह्या दोन्ही आजारांमध्ये, ब्लड कॅन्सरमध्ये आणि अप्लास्टिक अॅनिमियामध्ये सारखंच असतात. म्हणून आपल्याला जेव्हा हिमोग्लोबिन व्हाईट सेल कमी झालं तर लगेच ब्लड कॅन्सर झालं आहे असं सांगता येत नाही. त्याच्यासाठीच आपल्याला जे ॲडव्हान्स्ड बोन मॅरो टेस्टिंग आहेत, फ्लो सायटोमेट्री, मॉलिक्युलर टेस्ट ह्या कराव्या लागतात. अप्लास्टिक अॅनिमियाची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असते, ब्लड कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असते.
1: आपण उपचारांकडेच येऊया. म्हणजे मगाशी आपण सांगितलं की एकदा कळलं आहे आपल्याला की ब्लड कॅन्सर आहे, त्याच्यानंतर आपण त्या टेस्ट कराव्या लागतात त्याची स्टेज कळण्यासाठी असं आपण, तर स्टेजनुसार उपचार बदलतात का आणि उपचाराची एकूण पद्धत काय? एकदा कळलं की ब्लड कॅन्सर आहे त्यानंतर कसा उपचार केला जातो?
0: तर ब्लड कॅन्सरमध्ये नॉर्मली आपण स्टेजेस म्हणत नाही, कारण ब्लड सगळीकडे असतो.
1: बरोबर.
0: तर ब्लड पसरलेला असतो याच्यासाठी आपण ब्लडला हा स्टेज 4 आहे किंवा स्टेज 1 आहे असं म्हणत नाही. अनलाईक बाकीच्या ज्या कॅन्सरमध्ये स्टेजेस असतात, याच्यात आपण नॉर्मली रिस्क म्हणतो. हाय रिस्क आहे, इंटरमिडिएट रिस्क आहे किंवा लो रिस्क आहे. तर त्याच्यासाठी आपण ज्या मॉलिक्युलर टेस्ट असतात किंवा ज्या ॲडव्हान्स टेस्ट असतात, तर त्याचे खूप वर्षापासून जे एव्हिडन्स झालेलं आहे तर त्याच्यात आपल्याला माहीत आहे काही म्युटेशन्स असे असतात ज्या किमोथेरपी दिल्यानंतर सुद्धा बरे होत नाही. त्याच्यातले काही म्युटेशन्स असे असतात जे किमोथेरपीला चांगले रिस्पॉन्ड करतात. तर अशा ज्या म्युटेशन्स आहेत त्यांना आपण लो रिस्क म्हणतो. आणि ज्या म्युटेशन्स किमोथेरपी देऊन सुद्धा पूर्णपणे ज्याच्यात आजार जात नाही या म्युटेशन्सला आपण हाय रिस्क म्हणतो.
1: म्हणजे किमोथेरपी ही आपण सगळ्यात पहिले या संदर्भात दिला जाणारी उपचार पद्धती आहे.
0: हो, पण ते किमोथेरपीमध्ये पण आपण आधी, सर्वात आधी डायग्नोसिस झाल्यानंतर आपला असतो रिस्क सर्टिफिकेशन. जसं आपण दुसऱ्या कॅन्सरमध्ये स्टेज म्हणतो, ब्लड कॅन्सरमध्ये आपण रिस्क सर्टिफिकेशन करतो. तर त्याच्यातही हाय रिस्कला वेगळी ट्रीटमेंट असते, लो रिस्कला वेगळी किमोथेरपी असते. एक, नंबर 1, म्युटेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला हे कळतं. दुसरं, काही म्युटेशन्स असे असतात ज्याच्यासाठी स्पेसिफिक त्या म्युटेशन्ससाठी आपल्याकडे ओरल टॅबलेट किंवा किमोथेरपी अवेलेबल आहे. तर किमोथेरपी आणि याच्यासोबत ज्या म्युटेशनला आपण टार्गेट करतो त्याला टार्गेटेड ट्रीटमेंट म्हणतो. तर जनरली ब्लड कॅन्सरमध्ये आपण टार्गेटेड ट्रीटमेंट आणि किमोथेरपी याचा कॉम्बिनेशन देतो.
1: बरं, किती याच्या सायकल्स किंवा हे कशावरून ठरतं की किती किमोथेरपीज दिल्या पाहिजे किंवा काय ट्रीटमेंट कशी राहिली पाहिजे?
0: तर हे ह्याचे पण पूर्ण वर्ल्डवाईड स्टँडर्ड गाईडलाईन्स असतात आणि त्या गाईडलाईन्स प्रत्येक वर्षानुवर्ष ते बेस्ड ऑन एव्हिडन्स किंवा बेस्ड ऑन लिटरेचर डेटा आणि जे आम्ही पेशंट्सला ट्रीट करून जे डेटा सबमिट करतो त्याच्यानुसार चेंज होऊन राहतात. तर प्रत्येक आजाराला वेगवेगळं

0: किमोथेरपीचा प्रोटोकॉल असतो. हे कोणीही डॉक्टर आपल्या मनाने ठरवत नाही की मला असं वाटतं की याला 3 सायकल द्यावं, मला असं वाटतं याला 8 सायकल्स द्यावं, असं नसतं. जे स्टँडर्ड वर्ल्ड वाईड गाईडलाईन्स असतात त्यानुसार प्रत्येक ल्युकेमियाजला, काही ल्युकेमियाज असे आहेत ज्याला 4 सायकल्स, काही ल्युकेमियाची ट्रीटमेंट 2.5 वर्षासाठी चालते, काही ल्युकेमिया एवढे ॲडव्हान्स झाले फक्त त्याला टार्गेटेड एक टॅबलेट असते, टॅबलेटच्या काहीच साईड इफेक्ट्स नसतात, वर्षानुवर्ष ती टॅबलेट घ्यावं लागतं जशी आपण BP किंवा शुगरची टॅबलेट घेतो आणि तो आजार कंट्रोलमध्ये राहतो. काही ट्रीटमेंट अशी असतात ज्याच्यात 24 सायकल द्यावं लागतात. तर वेगवेगळे
1: बरोबर
0: आजारासाठी वेगवेगळं किमोथेरपीचा प्रोटोकॉल असतो.
1: बरोबर, आत्ताच आपण म्हणालात की त्या टॅबलेटमध्ये साईड इफेक्ट आढळत नाही, कारण असे की रुग्णाला, त्या पेशंटला उपचाराची जास्त भीती वाटते आजारापेक्षा, असं आपण बघितलंय. तर बाकी किमोथेरपीजमध्ये आपल्याला काही साईड इफेक्ट दिसतात का?
0: हो, कारण हे ब्लड कॅन्सर लवकर वाढणारा कॅन्सर असतो जनरली स्पीकिंग. तर ब्लड कॅन्सर जेवढं लवकर वाढणारा आजार तेवढं इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट म्हणजे तेवढी स्ट्रॉंग किमोथेरपी आपल्याला द्यावं लागतं. तर किमोथेरपीमध्ये आपण नॉर्मली किमोथेरपीला डोकं नसतं, जे औषध देतो आपण ते जे काही पेशा लवकर डिवाइड होणाऱ्या पेशा असतात त्याच्यावर ते किमोथेरपीचा ॲक्शन असतो. एक कॅन्सर सेल्स तर कमी होतातच, सोबत जे आपल्या बॉडीमध्ये लवकर वाढणाऱ्या पेशा जसं केस आहेत, आपल्या अन्ननलिकामध्ये ज्या लाइनिंग असतात आतमधल्या आणि स्किनचे जे सरफेस असते तर त्याच्यावर साईड इफेक्ट्स होतात. म्हणून साईड इफेक्ट्स मॅनेज, समजा किमोथेरपी तर तुम्ही आज टाकला मला हा आजार आहे तर ते गुगल पण तुम्हाला किमोथेरपीचा प्रोटोकॉल देऊन देईल. ह्या साईड इफेक्ट्स मॅनेज करायला आपल्याला थोडंसं एक्सपर्टीज लागतं आणि साईड इफेक्ट्स आपल्याकडे सपोर्टिव्ह केअरची पण ट्रीटमेंट एवढी चांगली अवेलेबल झाली आहे की साईड इफेक्ट्स मोस्ट किमोथेरपीमध्ये मॅनेजेबल असतात.
1: बरोबर, म्हणजे ही ट्रीटमेंट सुरू असताना तो पेशंट स्वतःचं नॉर्मल आयुष्य जगू शकतो का? म्हणजे त्याचं जे काय कामधंदा असेल, शिक्षण असेल, ते सगळं सुरू राहू शकतं की तेवढा काय त्याला आरामाची गरज असते?
0: तर जे आपण इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देतो त्या काळात आपण जनरली सांगतो पेशंट्सला की पेशंटला आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो तर त्याची इम्युनिटी कमी होतं, त्याला इन्फेक्शनची रिस्क असते. तर त्या काळात आपण त्याला सांगतो की क्राउडेड प्लेसेस अवॉइड करायचं, जेवणात जे स्वच्छ जेवण घरी बनलेलं जेवण आहे ते करायचं, जास्त तेलकट तिखट जेवण अवॉइड करायचं. ह्या काही नॉर्मल जे प्रिकॉशन्स असतात ते पाळावं लागतं. पण बाकी जे आहेत त्याला काही छंद असतील, बुक्स वाचायची आहे त्याला, लॅपटॉपवर काही IT प्रोफेशनल्स येतात जे वर्क फ्रॉम होम करतात ते करू शकतात, घरचे जे थोडे कामं आहेत ते करू शकतात, ते वयाप्रमाणे पण चेंज होत राहतात. पण ॲज अ जनरल रूल क्राउडेड प्लेसेस आपण सांगतो अवॉइड करायला, पण बाकीचे स्वतःचे जे कामं आहेत ते पेशंट करू शकतो.
1: बरोबर, रिकरन्स म्हणजे एकदा बरं झालंय ब्लड कॅन्सर तर बाकी त्याची परत काही रिस्क किती टक्के असते? किंवा
0: नॉर्मली जसं वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये असतं, पण ॲज अ जनरल रूल 60% ब्लड कॅन्सर्स क्युरेबल असतात. नॉर्मली 10 पैकी 3 जणांमध्ये किंवा 4 जणांमध्ये आजार पूर्णपणे जात नाही किंवा परत येऊ शकतो. त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला कधी कधी रेडिएशनची एखाद वेळेस गरज पडू शकते किंवा जे आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट जसं बोन मॅरो ट्रान्सप्लांट बद्दल बोललो तर त्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते त्या पेशंटला.
1: बरोबर, खूप मोठा विषय आहे हा, एका कार्यक्रमात सामावणारा नाही, तरी आपण बरंच छान उत्तरं दिलीत आणि आपल्या श्रोत्यांचं समाधान झालं असेल. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. श्रोते हो, आपण ऐकत होतात SCG कॅन्सर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय होता ब्लड कॅन्सर आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर रजत बजाज यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं मनोज महाजन आणि विजय वैद्य यांचं, निर्मिती सहाय्य होतं अतुल साखरकर यांचं आणि सादरकर्ते होते सचिन लाडोळे. मी स्वाती हुद्दार डॉक्टर रजत बजाज यांच्यासह इथेच आपला निरोप घेते पुन्हा भेटण्यासाठी. नमस्कार. आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचा विषय होता ब्लड कॅन्सर. रजत बजाज हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: स्ट्रेस से कुछ तुम्ही

0: पे ध्यान
1: कार्यक्रम
0: अनुरूप विवाह संस्था या थोड़े अच्छे संगीत सुनो और फिर थोड़ा सा मौन व्रत धारण करो.
1: हाँ. चलिए हम मौन व्रत धारण करते हैं, एक गाना सुनते हैं. बताइए कौन सा.
2: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivaha.com.

0: com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात. एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. श्रोतेओ अभी प्रस्तुत है कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रम का आगाज करते हैं कमाल खान की आवाज में महबूब के लिखे इस गीत से.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.
2: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो.
3: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू करूँ. एक एजेंट ने कहा कि मुद्रा लोन जल्दी सैंक्शन करवा देगा, बस प्रोसेसिंग फीस और लीगल फीस देनी होगी. पेमेंट लिंक भी भेजा है.
2: अरे मोहन भाई, प्रधानमंत्री मुद्रा योजना में कोई एजेंट

0: श्रोताओं, अभी आप सुन रहे थे मोहित चौहान की आवाज में ये नगमा। इसी के साथ आज का मिश्र संगीतीय कार्यक्रम हम यहीं पर समाप्त करते हैं। FM बैंड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 10:58 होत आहेत। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेनं अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। काल राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात एक बैठक घेऊन त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसंच संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आढावा घेतला। पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं रवाना करण्यात यावी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळेल याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। मुंबईसह कोकणातले सर्व जिल्हे, पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरातला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। याच काळात पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि बुलडाण्यासह विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 11वी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार 8 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल। राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA नीट UG 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे। आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली असून त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाली आहे। 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जात आहे। बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील 6 तालुक्यात पावसानं उसंत दिल्यानं खरीप हंगाम 2026-27 मधील पेरण्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून नियोजित पेरण्यांपैकी 99% पेरणी पूर्ण झाली आहे। यंदाही सोयाबीनला सर्वाधिक पसंती मिळाली असून 35,560 हेक्टरवर तर कापूस 24,000 आणि तूर 13,191 हेक्टरवर पेरणी झाली आहे। नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी आगामी काही तासात पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या जिल्ह्यात 1-2 ठिकाणी मेघगर्जनेसह वीज चमकण्याची तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन विभागानं केलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 10:11 ऐकता येईल। नमस्कार।
0: FM बैंड 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। 11 बज चुके हैं। श्रोताओं, प्रस्तुत है कार्यक्रम विशेष मधुमालती। नमस्कार दोस्तों, हिंदी सिनेमा के इतिहास में कुछ नाम ऐसे हैं जिनका जिक्र होते ही अभिनय की नई परिभाषा सामने आ जाती है। एक ऐसा कलाकार जिसकी आंखें बोलती थी, जिसकी खामोशी संवाद बन जाती थी और जिसकी अदायगी ने अभिनय को एक नई ऊंचाई दी, वह नाम है दिलीप कुमार जी। उन्हें यूं ही ट्रेजेडी किंग नहीं कहा गया। हर किरदार में भावनाओं की गहराई, हर संवाद में सच्चाई और हर मुस्कान में एक अनकहा एहसास समाया होता था। देवदास, मुगले आजम, गंगा जमुना, नया दौर, राम और श्याम, ऐसी कई फिल्मों ने उन्हें भारतीय सिनेमा का एक अमर सितारा बना दिया। आज के इस विशेष कार्यक्रम में हम याद करेंगे इसी महान अभिनेता को, जिसने सिर्फ अभिनय नहीं किया बल्कि हर किरदार को जी कर दिखाया। उनके यादगार गीतों, फिल्मों और उनसे जुड़ी कुछ दिलचस्प बातों के साथ हम करेंगे एक खूबसूरत सफर उस दौर का, जिसे आज भी हिंदी सिनेमा का स्वर्णिम युग कहा जाता है। तो आइए दिल से स्वागत कीजिए भारतीय सिनेमा के उस अनमोल नगीने का, जिनकी अदाकारी आज भी नई पीढ़ी के कलाकारों को प्रेरणा देती है। मैं हूं आपकी दोस्त कीर्ति और आप सुन रहे हैं कार्यक्रम विशेष मधुमालती। शुरुआत करते हैं फिल्म नया दौर से।

0: विशेष मधुमालती हा कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकलात. एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 11:57 झालेली आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य आपत्कालीन कक्षानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 17 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 6 पथकं महत्वाच्या ठिकाणी तैनात केली आहे. विदर्भात नागपूर इथं 2 NDRF आणि 2 SDRF पथकं सज्ज ठेवण्यात आली आहे. मुंबईनजीक लोणावळ्यात सर्वाधिक 670 mm पावसाची नोंद झाली असून माथेरान, लोणावळा, खोपोली आणि लोहगड परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे मुंबई एक्सप्रेसवे, रेल्वे मार्ग, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर दरडी कोसळल्यानं परिणाम झालाय. मावळ इथं पुरात अडकलेल्या 25 नागरिकांची NDRFनं सुखरूप सुटका केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर साचलेला मलबा हटवण्याचं काम पूर्ण झालं असून 2 मार्गिकांवरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी मार्गाची पाहणी करून तो सुरक्षित घोषित केलाय. नागपुरात 9 ते 12 जुलै दरम्यान होणाऱ्या 3rd ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिली. या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे. परिषदेदरम्यान स्वागत, सुरक्षा, निवास, वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेसह सर्व तयारी उच्च दर्जाची ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. अमरावतीत आषाढी एकादशीच्या निमित्तानं हनुमानगढी इथं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखीचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पार पडलेल्या सोहळ्यात वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट वाटपाची व्यवस्था करण्यात आली. नागपूरच्या ताजबाग इथल्या हजरत बाबा ताजुद्दीन दर्गाच्या 104 उर्सच्या पार्श्वभूमीवर महापौर नीता ठाकरे यांनी मनपाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी केली. उर्स दरम्यान स्वच्छता, पिण्याचं पाणी, अन्य नागरी सुविधा सुरळीत ठेवण्याचे तसंच आवश्यकतेनुसार अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मनपाच्या प्रवर्तन विभागानं दर्गा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला आहे. उर्सचा शुभारंभ 8 जुलैला सकाळी 9 रसमय परचम कुशाईनं होईल तर त्यानंतर रात्री 10 आंतरराष्ट्रीय सूफी परिषद आयोजित करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: एफएम बँड 14.6 MHz आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. 12:00 को है. लीजिए प्रस्तुत है हमारे दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार. बस कुछ ही पलों में

0: समाप्त हुआ। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वाहन चालक परवान्यासाठी 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य। तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्रीगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात होणार। राम मंदिर ट्रस्टच्या कथित गैरव्यवहाराबाबत सीबीआय चौकशीची काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी। आणि बाबा ताजुद्दीन यांचा शतकोत्तर 4था वार्षिक उर्स उद्यापासून नागपुरात सुरू। आता सविस्तर बातम्या। राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्र अधिवास डोमिसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली। तसंच अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई सुरू असून प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचं नियमन, महसूल वाढ आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष धोरण राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। नव्या नियमानुसार बाईक टॅक्सी चालकांची पोलीस पडताळणी, वैध परवाना आणि बॅज बंधनकारक करण्यात येणार असून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
2: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकार दिले। अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। नगरपालिका नगर परिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला। 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला। हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं। आकाशवाणी बातम्यांसाठी वृत्त विभागातून मी विणा डोंगरवार।
1: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या पाईप कन्व्हेअर बेल्टसह परिसरातील जुन्या पायाभूत सुविधांचं नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। 5 मे रोजी कन्व्हेअर बेल्ट परिसरात लागलेली आग शेतातील अवशेष जळाल्यामुळे पसरल्याचं सांगत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती आणि टप्प्याटप्प्यानं नूतनीकरणाची कामं हाती घेण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं। गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी गडचिरोली इथं स्वतंत्र सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली। आमदार अभिजित वंजारी, सुधाकर आडवाले आणि धीरज लिंगाडे यांनी ही मागणी उपस्थित केली होती। आकृतीबंध मंजूर करून वित्त विभागाची परवानगी घेतल्यानंतर कार्यालय सुरू करण्यात येणार असून त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची नागपूरपर्यंतची पायपीट थांबण्यास मदत होणार आहे। तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय। या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे। ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे। रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे। या परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून

0: सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिली. परिषदेदरम्यान स्वागत, सुरक्षा, निवास, वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेसह सर्व तयारी ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. नागपूरचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. इथल्या औद्योगिक क्षेत्रासह पर्यटन क्षेत्रामध्ये देखील वृद्धी होत आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशविदेशातील अनुयायांचं शक्तीस्थळ असलेल्या दीक्षाभूमी विकासाचा आराखडा लवकरच सर्व सहमतीतून साकारू, असं आश्वासन महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. नागपूर सुधार प्रन्यास इथं आयोजित बैठकीत त्यांनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आणि विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, महाव्यवस्थापक सचिन ढोले आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दीक्षाभूमी परिसराचा विकास हा लोकप्रतिनिधी आणि समाजचिंतकांच्या सहयोगातूनच साकार व्हावा, लवकरच याबाबत एक विशेष बैठक बोलावण्यात येईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नवीन नागपुरातील लेआउट टाकण्याअगोदर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी दिली. नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व जागांची ड्रोनद्वारे आणि MRSAC यंत्रणेचा वापर करून मॅपिंग करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून एकही पात्र नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. NDRF आणि SDRFच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना 24 तासात मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या कथित कारभारावरून काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये नाल्कोचे माजी CMD बजरंगलाल बागरकर यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली CBI मार्फत चौकशी व्हावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. राम मंदिरातील भ्रष्टाचाराचा विषय हा केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा नसून कोट्यावधी हिंदूंच्या आस्थेशी संबंधित असल्याचा आरोप श्रीनेत यांनी केला. नागपूरच्या ताजबाग इथल्या सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन यांचा शतकोत्तर चौथा उर्स उद्या 8 जुलै ते 19 जुलै दरम्यान साजरा केला जाईल. उर्स दरम्यान देश परदेशातून मोठ्या संख्येनं यात्रेकरू ताजबाग इथल्या दर्ग्याला भेट देतील. या पार्श्वभूमीवर महापौर नीता ठाकरे यांनी मनपाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी केली. उर्स दरम्यान स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि अन्य नागरी सुविधा सुरळीत ठेवण्याचे तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मनपाच्या प्रवर्तन विभागानं दर्गा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला आहे. उर्सचा आरंभ 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता रसमय परचम कुशाईनं होईल. रात्री 10 वाजता आंतरराष्ट्रीय सुफी परिषद आयोजित करण्यात आली आहे. उर्सनिमित्त धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दर्ग्याच्या आवारात दररोज मिलाद शरीफ व्याख्यानं, आंतरराष्ट्रीय कव्वाली, महफिले जिक्र इत्यादी कार्यक्रम होणार आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी एक विशेष सामूहिक नमाज देखील आयोजित केली जाईल. अधिवास नष्ट होणं, बाभळीची झाडं कमी होणं आणि गवताळ प्रदेशाचा ऱ्हास यामुळे सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या झपाट्यानं घटत असल्याची चिंता बुलढाणा जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. दुर्मिळ सुगरण पक्ष्यांची घरटी, बाभूळ आणि गवताळ प्रदेश वाचवा या राज्यव्यापी मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून गवत आणि बाभळीची लागवड केली जाते आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके आणि महेश लांडगे यांनी पादुकांचं पूजन केलं. हवामान. येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाहन चालक परवान्यासाठी 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात होणार. राम मंदिर

काँग्रेसच्या कथित गैरव्यवहाराबाबत सीबीआय चौकशीची काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी आणि बाबा ताजुद्दीन यांचा शतकोत्तर चौथा वार्षिक उर्स उद्यापासून नागपुरात सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 90.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळचे 6:15 झाली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत सांजधारा. सांजधारा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आपला रेडिओ मित्र डॉक्टर विजय राठोडचा प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्ती गीत.

सुरेश वाडकर आणि पूर्णिमा दीक्षित तथा सहकाऱ्यांच्या आवाजात सत्यमेव जयते या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. गीत होतं श्रीकांत नरुले यांचं आणि संगीत दिलं होतं राधाचंद्र यांनी. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत श्री विठ्ठल, पंढरी आणि पंढरीची वारी आणि संत महात्म्य यांच्यातील लोकाभिमुखता अतिशय प्रसिद्ध आहेत. शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आज घडीला वैश्विक रूप घेऊन पाहत आहेत. पंढरीची वारी म्हणजे सर्व समाजाचं एक वैश्विक रूप म्हणावं लागेल. यावर्षीची वारी आता ग्लोबल वारी होऊ पाहते आहेत, कारण भारताबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांची लंडनहून ही ग्लोबल वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहेत.

0: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया। बेचा नहीं, बस यूज किया। थैंक यू लाइन लेंडर।
1: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर। फॉर कॉन्टैक्ट कॉल 709-03-07-307। विजिट अस लकतगंज नागपुर।
2: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा।
3: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।
4: या विश्रांतीनंतर सांजधारा या कार्यक्रमात श्रोतेहो आपलं पुनश्च स्वागत। मंडळी, आषाढ महिना, सर्वत्र पडणारा पाऊस, हिरवाईने नवीन शाल पांघरलेली धरणीमाय, खळखळून वाहणारे झरे, नदी, नाले, अशा वातावरणात रामकृष्ण हरी असा गजर करत ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात। हे अनोखं असं सांस्कृतिक आध्यात्मिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहेत। महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठोबाला डोळा भरून पाहण्यासाठी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। असंच काहीस सगुण निर्गुण मूर्त अमूर्त अशा श्री विठ्ठलांशी अद्वितीय नातं प्रस्थापित करणारी ही वारी एक अनोखीच म्हणावी लागेल।

जितेंद्र अभ्यंकर, ऋषिकेश रानडे, राहुल देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं ऋषिकेश रानडे आणि राहुल देशपांडे यांचं आणि संगीत दिलं होतं आनंद कोरेकर यांनी. सांजदारा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो, पुढील गीत ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.

अनुप जलोटा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पंढरीची वारी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होत संत तुकाराम महाराज यांचं आणि संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी. मंडळी, महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी. अनेक पंथ संप्रदायातून असंख्य संत मंडळी आणि त्यांची आध्यात्मिक चेतना मनाला नवजीवन प्राप्त करून देतं. संतांनी वसुधैव कुटुंबकम असा संदेश दिला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, संत नामदेव, जनाबाई, चोखामेळा अशा अनेक संतांची नावे घेता येईल. सर्व जाती पंथातील संतांनी हा महाराष्ट्र समृद्ध आणि आध्यात्मिक चेतनेने फुलविलेला आहे. आज संपूर्ण विश्व शांतीसाठी आध्यात्मिक परंपरेला जवळ करू पाहत आहेत.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हरी ओम विठ्ठला या चित्रपटातील भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं अभिजित जोशी यांचं. सांसधारा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून आपला रेडिओ मित्र डॉक्टर विजय राठोड यांच्या समवेत. श्रोतेहो, पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं ऐश्वर आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणत भेदातीत जीवनाची ती गतिमान अशी अनुभूती आहेत. वारी अर्थात जणू एक व्रत, वारी अर्थात उपासना, वारी अर्थात भक्ती, वारी अर्थात आंतरिक ओढ असंच म्हणावं लागेल. संत नामदेव म्हणतात नित्य हरी कथा नाम संकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ, पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल एकाएकी सुखरूप.

भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देवकी नंदन गोपाला या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. गीत होतं गदी माडगुळकर यांचं आणि संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, वारी या धार्मिक सांस्कृतिक परंपरेत महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू इथून निघतात. पंढरपूरला मार्गस्थ होताना यात असंख्य वारकरी नाम जप करत अत्यंत आनंदाने गुण्या गोविंदाने नाचत गात मार्गस्थ होतात. जो नियमित वारी करतो तो वारकरी. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, या इच्छेपोटी वारकरी वारी मात्र चुकवीत नाही.

0: या असं फार जुनं आहेत. 13व्या शतकातील ही परंपरा असल्याचं उल्लेख सापडतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज आणि इतर अनेक संतांच्या घरी वारीची प्रथा होती, परंपरा होती. हे आजही संतांच्या जीवनदर्शनातून आपल्याला सापडतं. हीच वारीची परंपरा सर्व संतांनी जतन करून ठेवली. संत ज्ञानेश्वरामुळे भागवत संप्रदाय जनमानसावर प्रभाव निर्माण करत महाराष्ट्रव्यापी झाला. या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून भक्त पुंडलिक यांच्याकडे पाहिलं जातं. आजच्या 21व्या शतकातही ज्ञानोबा तुकाराम यांच्या पालख्यांसह निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, सावतामाळी, रामदास स्वामी, शेगावी गजानन महाराज आणि असंख्य संत महंतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात. या पालख्यांसोबत असंख्य भाविक सहभागी होतात. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्यांचा सोहळा पंढरीला अवतरतो आणि पाहिल्या म्या डोळा हा अनुपम्य सोहळा असं म्हणत आनंदाची पूर्ती होते. जय हरी विठ्ठल.
1: महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्सवर खास सवलत 31 जुलै 2026
2: और टाइम बिल्कुल नहीं था तब गोल्ड काम आया, बेचा नहीं बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
3: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. For contact, call 709-0307-307. Visit us, Lakatganj, Nagpur.

अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात लय भारी या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. गीत गुरु ठाकूर यांचं आणि संगीत दिले अजय अतुल यांनी. मंडळी, वारीचा इतिहास

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हरिओम विठ्ठला या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. गीत आणि संगीत अभिजित जोशी यांचं आहे. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला सांजधारा हा मराठी गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्याची आपला रेडिओ मित्र डॉक्टर विजय राठोडला निरोप द्या, आज्ञा द्या. नमस्कार श्रोते हो.

आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ आणि ग्रामीण विकासाचं यशस्वी सहकार मॉडेल उभारणाऱ्या गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा सहकार ग्रामविकास पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई इथं आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केरळमध्ये कोची इथं उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. 26 जुलै 2008 अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. उद्या सकाळी पालखी पुढील प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं 341वं वर्ष आहे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्मरण पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे जरीपटका इथल्या महात्मा गांधी हायस्कूलमध्ये भव्य युवती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. सुमारे 800 युवती महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भरता, आरोग्य आणि राष्ट्रनिर्माणातील युवतींच्या भूमिकेवर मार्गदर्शन केलं. माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
0: आपने ट्यून किया है देश का नंबर 1 रेडिओ चॅनल विविध भारती 100.6 मेगाहर्ट्झवर. विविध भारती का ये नागपूर केंद्र है.

0: महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्सवर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. रात्रीची 8:42 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विना

0: डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातल्या महिलांच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची थेट मुंबईत दखल घेतली गेली आहे. पत्रकार लेखक प्रभावी वक्ते शुभम बायसकर यांच्या राष्ट्र सामर्थ्या या महिलाविषयक विशेषांकाचं थाटात प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अंकाचं विमोचन करण्यात आलं. खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या विशेष पुढाकारातून हा सोहळा पार पडला. हा विशेषांक महिलांच्या अविरत संघर्षाचा आणि यशाचा एक महत्वपूर्ण दस्तऐवज ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत 5 जुलैपासून सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनाखाली दक्षिण पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम राबवण्यात येत असून नागरिक मोठ्या संख्येनं या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. नागरिकांना शासनाच्या सेवा विहित कालावधीत मिळाव्यात यासाठी सेवा हमी हक्क कायदा राज्यात लागू झाला आहे. शासनाच्या बहुतांश सेवा ऑनलाईन आणण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे या सेवा विहित कालावधीत देण्यात याव्यात असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हमी हक्क कायद्यातील अधिसूचित सेवांचा त्यांनी आज आढावा घेतला. वर्धा तालुक्यातल्या गोरस भंडार मगनवाडी इथं अन्न सुरक्षा पथकाच्या संयुक्त पथकानं दिनांक 31 मे रोजी अचानक भेट देऊन तपासणी केली होती. दूध तूप ताक आणि खवा असुरक्षित वातावरणात तयार केला जात असल्याचं तेव्हा आढळलं होतं. तूप ताक खवा या दुग्धजन्य पदार्थांवर अप्रमाणित दर्जा मिथ्या छाप आणि मानांकनाखाली गुणवत्ता आढळली. 4 नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. 26,29,972 किमतीचा साठा जप्त करण्यात आला होता. बुटीबोरी जामठा गुमगाव मिहान परिसरात आज सायंकाळपासून मुसळधार पाऊस सातत्यानं कोसळत आहे. नागपूर शहरात देखील आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू आहे. दरम्यान राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य आपत्कालीन कक्षानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 17 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 6 पथकं महत्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत. विदर्भात नागपूर इथं 2 NDRF आणि 2 SDRF पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है देश का नंबर 1 रेडियो चैनल विविध भारती 100.6 MHz पर. विविध भारती का ये नागपुर केंद्र है. रात्रि के 8:45 होना चाहते हैं, हम आपको ले चलते हैं दिल्ली केंद्र, जहां से आप सुन पाएंगे हिंदी में समाचार जिन्हें हम रिले करेंगे.

0: हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदनात आहे का? उद्या बुधवार दिनांक 8 जुलै 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे, युरोलॉजिस्टकडे कधी जावं, शरीर देत असलेले महत्वाचे इशारे. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 तथा 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. उद्या बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: विविध भारती आपका जीवन संगीत.

लता मंगेशकर की आवाज में अभी आपने सुना प्यासा सावन इस फिल्म का गीत, और इसी के साथ बेला के फूल ये कार्यक्रम अब समाप्त होता है। FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आता आहे का? गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास जास्तीत जास्त तापमान होतं 30 डिग्री सेल्सिअस, जे सरासरी इतकंच होतं, तर कमीत कमी तापमान होतं 23.9 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 3.4 अंशांनी कमी होतं। येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास आकाश ढगाळलेलं राहून वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान अनुक्रमे 31 डिग्री सेल्सिअस ते 24 डिग्री सेल्सिअस इतकी राहण्याची शक्यता आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलं। FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहेत। यावेळी रात्रीची 11:30 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55 शुभ रात्री। जय हिंद।